0: गाने गाने बाजी मार 100.1 FM गोल्डे
1: आपनी सुनछेन 100.1 FM गोल्ड शुरू होए गेलो आजकेर गाने गाने बाजी मात संगे आछि राजर्षी आर आमी श्रावस्ती गानेर हरे क्विजेर साथे थाकछे आपनार प्रिय गान अनुरोधेर सेगमेंट शोनाते एकान